0: are in tune to KIPPS FM 98.3 MHz, your companion.
1: एक फूल झरे रखिबो, एक फूल झरे रखिबो.
2: नेपाली सुपरहिट्स.

Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Kips FM 98.3 MHz मा